श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. रामकृष्ण हरी. आयुष्याचा प्रवास सुखदुःखांचे हेलकावे खात होत असतो. कधी जीवन डोंगराच्या उतारासारखं वेगानं खाली ढकलतं, तर कधी कठीण चढणीवर आपल्या श्वासाची परीक्षा बघतं. चढ चढताना थकायचं नाही आणि उतरायच्या मोहात जास्त वेग घेऊन स्वतःवरचा ताबा सुटू द्यायचा नाही. हीच खरी समज व हीच खरी परिपक्वता असते. निस्वार्थीपणे जगण्याचं ठरलं की मग जीवाला जीव देणारी माणसंही या प्रवासात भेटत जातात. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आहेत यावर सुख अवलंबून असतं.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जागतिक सिंह दिन. जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या सिंहाचं रक्षण करण्यासाठी, त्याच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. सिंह हा केवळ सामर्थ्याचं प्रतीक नाही, तर तो निसर्गाच्या परिसंस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जागतिक जैव इंधन दिन. पारंपरिक खनिज तेलाला पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर योग्य पर्याय शोधण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. 10 ऑगस्ट 1893 रोजी सर रुडॉल्फ डिझेल यांनी पहिल्यांदा शेंगदाण्याच्या तेलावर डिझेल इंजिन यशस्वीरित्या चालवून विज्ञानात नवा इतिहास रचला होता. आज भारताच्या कामगार चळवळीचे नेते आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या महानायकाची जयंती आहे. भारतरत्न व्ही गिरी, भारताचे चौथे राष्ट्रपती आणि थोर कामगार नेते वराहगिरी व्यंकट गिरी यांची आज जयंती. त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला आणि भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोलाचं योगदान दिलं. 1975 मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. आजचा मनभावन सुविचार. आज जागतिक सिंह दिनाच्या निमित्तानं आणि सोमवारच्या नव्या ऊर्जेसाठी घेतलेला एक अत्यंत प्रेरणादायी विचार. जंगलातला सर्वात मोठा प्राणी हत्ती असतो, सर्वात उंच प्राणी जिराफ असतो आणि सर्वात वेगवान प्राणी चित्ता असतो. तरी सुद्धा राजा मात्र सिंहच असतो, कारण सिंहाकडे सर्वात मोठा गुण असतो अढळ आत्मविश्वास आणि धाडस. यशासाठी ताकदीपेक्षा तुमचा स्वतःवरचा विश्वास अधिक महत्वाचा असतो. आणि आजची बोधकथा. एका जंगलात एका सिंहाचं लहान पिल्लू आपल्या आईपासून लांब गेलं आणि मेंढ्यांच्या कळपात पोहोचलं. मेंढ्यांनी त्या पिल्लाचे संगोपन केलं. ते पिल्लू मेंढ्यांसोबत मोठं झालं, त्यांच्यासारखंच बॅ ओरडू लागलं आणि लहान सहान प्राण्यांना पाहून सुद्धा घाबरायला लागलं. त्याला वाटायचं की तो सुद्धा एक मेंढीच आहे. एक दिवस त्या जंगलात एका मोठ्या आणि प्रौढ सिंहाने प्रवेश केला. तो जेव्हा मेंढ्यांच्या कळपाजवळ आला तेव्हा सर्व मेंढ्या घाबरून पळू लागल्या. त्याच्यासोबतच ते सिंहाचं पिल्लू सुद्धा घाबरून पळत होतं. ते पाहून त्या मोठ्या सिंहाला खूप नवल वाटलं. त्याने त्या लहान सिंहाला पकडलं आणि जवळच्या तलावाकाठी नेलं. मोठ्या सिंहाने पाण्यातील दोन्ही प्रतिबिंब दाखवत विचारलं, बघ तू मेंढी आहेस की माझ्यासारखा सिंह? त्या लहान पिल्लानं पाण्यात पाहिलं आणि त्याला जाणीव झाली की तो मेंढी नसून जंगलाचा राजा सिंह आहे. त्याच क्षणी त्याने घाबरणं सोडून दिलं आणि एक मोठी डरकाळी फोडली ज्याने संपूर्ण जंगल हादरून गेलं. तात्पर्य हेच, आज सोमवारच्या दिवशी ही गोष्ट खूप मोठा संदेश देते. आपण अनेकदा नकारात्मक वातावरणात राहून स्वतःची ताकद विसरून जातो आणि किरकोळ संकटांना घाबरत असतो. आजच्या दिवशी तुमच्या मनातली भीती बाजूला सारा, तुमच्यातील सिंहाला ओळखा आणि आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. तेव्हा श्रोते हो, आज सोमवार आहे. बऱ्याच लोकांना सोमवारी कामावर जायचा किंवा अभ्यासाचा कंटाळा येत असतो, पण विचार करा, हा सोमवार तुमच्यासाठी एक कोरा कागद घेऊन आलाय ज्यावर तुम्ही तुमच्या कष्टाने यशाची नवी गोष्ट लिहू शकता. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपला खानदेश, आपली माणसं.
1: नमस्कार श्रोतेहो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
2: 10 ऑगस्ट श्रीराम समर्थ. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ. ज्यास पाहिजे असे हित त्याने ऐकावी माझी मात. जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत. मला रामभक्ता विण काही सत्य सत्य जगी कोणी नाही. जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देत. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही. पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली. तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद. पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास. आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी. व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला. मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामा पडते न माना सुख हाच माझा आशीर्वाद. माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत. मी असो कुठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर. तुमच्या आनंदात माझे अस्तित्व जाणं दुःखी होऊन न करावे प्रमाण. तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला. माझे ज्याने भावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास. शेवटी सांगणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी नाही. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे रामकृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने जावा निरोप हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख. सदा राहावे समाधानी नको सुख दुःख काळजीचा देश. माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण. सर्वांनी भावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण तसे आपण वागावे जाण. नामापडते तुझे न मानावे एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती. ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती. मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार. न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण. कृपा करील गुणन काया गुंतवावी प्रपंचात. मन असा

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते। पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूपं असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही। आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: बरं वाटलं. दगडाचा असा खडबडीत स्पर्श हाताला होऊन कित्येक वर्ष लोटली होती, पण हा सगळा परिसरच केवढा बदललाय. चारी बाजूला वाढलेली वस्ती, तलावापलीकडे दूरवर दिसणारे दिवे, लांबपर्यंत पसरलेलं बंदिस्त कुंपण, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ आणि आयताकार बागांचे तुकडे, कडक शिस्तीत उभी असणारी फुलं, पानं आणि रोपटी, पावभाजीपासून कुर्मापुरीपर्यंत सगळं काही विकणारे स्टॉल, लोकांची गर्दी, सगळं केवढं वेगळं. फक्त या चबुतऱ्याच्या दगडांचा स्पर्श अगदी तसाच, अगदी तसाच आहे. आणि कदाचित समोरचं पाणी, नाही पाणीही बदललं असणार. पावसाळा, उन्हाळा, कितीतरी ऋतू येऊन गेलेत मधल्या काळात. डुबुक असा समोरच्या पाण्याचा आवाज, कोणीतरी लहान दगड टाकला असावा, अंधारातही दिसत नाही. लहानपणी केसापाच्या विहिरीत काठावरून छोटे छोटे दगड टाकत बघत बसायला केवढी मज्जा यायची. पृष्ठभागावरचे कवच उघडून दगड पाण्यात प्रवेशल्यानंतर हलत डुलत खाली जायचा, सळकण सुळकी मारून कधी तोच दगड 7-8 फूट पाण्याखालून पकडून वरती फेकत असू, कधी कधी दगड सापडायचा नाही, झुकांडी देऊन आधीच्या पाण्याच्या तळाशी गेलेला असायचा. हसू आलं सहजच, आठवणींचं या दगडासारखंच असतं, कधी सहज सापडतात, कधी झुकांडी देतात, भूतकाळात सुळकी मारून परत पकडावं, भूतकाळात सुळकी मारून पकडावं तर एखाद्या दगडाचा कांगोरा हाताला जखम करतो. पाण्यात ना ती जखम दिसते, ना डोळ्याचं ओलेपण. आपण मात्र काही घडलंच नाही असं दाखवून पोहत राहतो. पोहायची अशी ओढ सदैव का बरं वाटावी आपल्याला? का बोलवतं सदैव हे पाणी आपल्याकडे? पाणी म्हटलं की कितीतरी गोष्टी सहज नजरेसमोर येतात. गर्भवतीसारखी फुलून जाणारी पावसाळ्यातली पंचगंगा, झोपेत ऐकू येणारा पावसाच्या कौलांचा आवाज, गावातलं तळं, मसुरीतला केम्स्टी आणि निक्कोजवळचा केनोन धबधबा, टोक्यो टॉवरवरनं दिसणारा टोक्यो बे, मुंबईचा मुसळधार पाऊस, कन्याकुमारीतलं एकाच वेळी 3 महासागरांचं भेटणं आणि समोरचा रंकाळा. मनाची सुद्धा गंमत आहे. केवढ्या झपाट्यानं साता समुद्रापलीकडून येऊन पुन्हा समोरच्या पाण्यावर स्थिरावलं ते. आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असंच काही ना काही विचारांचं तांडव माजलं असेल का? दिव्यांचा प्रभाव वाढत चाललाय. भेळपुरीच्या दुकानांवरचे फ्लड लाईट्स पाठीमागून अंगावर, पाण्यावर फक्त सावल्या हलताना दिसतात. एका अर्थानं मन पाण्यासारखं आणि आठवणी त्या सावल्यांसारख्या. खऱ्याचा फक्त आभास. कित्येदा तरी याच रस्त्यावरनं चालत होतो, कित्येदा म्हणण्यापेक्षा बरोबर 4 वर्ष. दसरा चौकातनं सकाळी 6:30 सायकल निघायची, वाटेतला प्रत्येक कोपरा परिचयाचा झालेला होता. CPR च्या कोपऱ्यात सकाळी धुणं धुणारी म्हातारी, शुक्रवारातला जांभळ्या देत चौकीत बसलेला पोलीस, नळावरनं ठुमकत पाणी भरून परतीच्या प्रवासात असणारी गवळण. गवळण हे ग्रुपनं ठेवलेलं नाव, एक वात्सल्यपूर्ण हात घागरीवर तर दुसरा लांबसडक बोटांचा हात तरंगत असायचा. कंबर थोडी वाकलेली, थोडी संधी मिळाली असती तर नृत्यांगना सहज झाली असती. अर्थातच हेही ग्रुपचंच म्हणणं. पुढे गंगावेशीत आनंदवनमधली मिसळ, नागोजी हायस्कूल ओलांडल्यावरचा चढ भयंकर वाटायचा. बऱ्याचदा उतरून चालायचो, मग टॉवर, कॅन्टीन, सायकल पार्क, पॅलेसमध्ये शिरणं, लेक्चर्स, 12 परतीचा प्रवास, पुन्हा तोच रस्ता. एकदा सॉक्रॅटिस क्लब संपल्यावर निघायला उशीर झाला. रस्त्यावर मी एकटाच. रस्ता ओलांडून 1-2 ऊस तोडले, एका हाताने ऊस खात दुसऱ्या हाताने सायकल पकडून चाललो होतो. ऊन असह्य होत होतं, खाली बघून चालावं लागत होतं. 4 आण्याचं नाणं दिसलं, थांबलो, नाणं उचललं, चालू लागलो. गुराळही सुरूच. 50 फुटावर पुन्हा 8 आण्याचं नाणं दिसलं, आजूबाजूला बघत थांबलो, उचललं, खिशात टाकलं, चालू लागलो. पुन्हा 20 पैशाचं नाणं, उचललं, चालू लागलो. हा योगायोग, चमत्कार की काही योजना? परमेश्वर छप्पर फाडून देतो म्हणतात म्हणून वर पाहिलं, आकाश तसंच अभेद्य निरभ्र होतं. टॉवर येईपर्यंत तब्बल 5.5 रुपयाचा गल्ला जमला होता. म्हणजे 2 कटवडे सांबार, 2 चहा. कोल्हापुरी कटाच्या कल्पनेनं तोंडाला पाणी सुटलं, नाहीतर पोट केव्हापासून भुकेनं कोकलत होतच. टॉवरजवळचा उतार आला, राहिलेला ऊस फेकून द्यावा, सायकलवरनं टांग मारावी आणि हॉस्टेल गाठावं अशा विचारात असतानाच समोर एका म्हातारीनं लक्ष वेधून घेतलं. कुणीतरी खास कलाकारानं परिश्रमपूर्वक तिचा चेहरा बनवला असावा. बोलका, सुरकुत्यांचं साम्राज्य, पिंजून गेलेले केस, खरं तर कवितेचा विषय. म्हातारी काहीतरी शोधत असावी. तुरुतुरु चालत होती, थांबलोच. क्षणार्धात डोक्यात प्रकाश पडला, जवळ गेलो, म्हटलं,
1: आजीबाई हे घ्या तुमचे पैसे, 5.5 आहेत, मोजून घ्या, कमी पडले तर पुन्हा शोधतो, नक्की मिळतील.
0: म्हातारीला कमी दिसत असावं.
2: 5.5 होते लेकरा, औक्षवंत हो.
0: तिच्या आवाजातला खोलपणा आतड्यापर्यंत पोहोचला. लुगड्याला कमरेजवळ गाठ घालून ठेवलेले पैसे एक एक करून केव्हा पडले याची तिलाही कल्पना नव्हती. गंगावेशीत बसमध्ये चढली तेव्हा लक्षात आलं, पैसे नाहीतच. म्हातारी लगबगीने परतली पैशाच्या शोधात.
1: कुठे जायचं आजीबाई, मी सोडतो तुम्हाला.
2: कशाला त्रास घेतोस रे लेकरा, जाईन चालत गंगावेशीत, तिथनं शिरोलीची बस पकडीन. पोरीचं बाळटपण हाय, जीवाला शांती नाही, लवकर जायला पाहिजे.
0: म्हातारीला हट्टाने सायकलीवर बसवलं पुढच्या बाजूला, हँडल धरायला लावलं आणि
2: हळू पोरा हळू.
0: ती हळू म्हणत असतानाच गंगावेशीत पोहोचलो. दुतर्फा सगळे लोक हसत होते, माझ्या आणि म्हातारीच्या गप्पा सुरूच होत्या. पोरं बाळं, लेखी सुना, जनावरं, शेणकूट, चारा पाणी सगळं बोलून संपलं. बस लागली होती, म्हातारीला बसमध्ये बसवलं. उतरू लागलो तेवढ्यात म्हातारीनं जवळ बोलवलं, दोन्ही हात गालावरनं फिरवले आणि स्वतःच्या गालाजवळ नेले. बोटं मोडली, तिचे डोळे वाहत होते. मलाही भरून आलं, तिचा खोल आवाज आणि हातांचा खडबडीत स्पर्श. आमच्या नात्याला फक्त हा रस्ताच साक्षी होता. कुठे असेल म्हातारी आता? असेल तरी का? ते रहस्य याच रस्त्याला माहीत असेल कदाचित. आणि तिची लेख, तिचं ते बाळणपण ठीक झालं असेल ना? सायकलीवरून म्हातारीच्या पांढऱ्या केसात अडकलेली काडी दिसत होती. वाऱ्याने आणि सायकलच्या वेगानं काडी हलत होती. मी मुद्दाम काढली नाही. सायकलवरनं उतरलो तेव्हा ती काडी नव्हती. हे पाणी आणि हा रस्ता यांच्यामधून ये जा करीत होतो, याचा अर्थ काय? तेव्हासारखं आता काहीच नाही, या दगडाच्या खडबडीत स्पर्शाशिवाय. ते तरी कशावरनं खरं, मीही बदललो नाही का एवढ्या वर्षात? पायात सदा सर्वकाळ बूट, अधूनमधून पांढऱ्या केसांचं दर्शन, 2-2 वर्षात गावाचं दर्शन नाही, 2 पोरांचा बाप, जगभर भटकणं, कोण करतं हा बदल? आपण स्वतः, नियती, निसर्ग, मनाविरुद्ध किती, मनासारखं किती? अलीकडच्या प्रत्येक भेटीत रंकाळ्याला एकदा तरी पूर्ण प्रदक्षिणा घालायची असा निश्चय करूनही वेळेअभावी जमलं नाही. म्हणजे वेळ नसतो असं नाही, पण भेटायला लोक येतात, लोकांना कौतुक वाटतं, आपला एक माणूस पुढे गेला, खूप पुढे गेला म्हणून. कधी टोकियोत तर कधी दिल्लीत राहतो, जगभर भटकतो, फार हुशार वगैरे वगैरे. कुणाला नोकरी हवी असते, कुणाला मुलाखतीचं बोलवणं हवं असतं, कुणाला परवाना, कुणाला अमुक तमुक सदस्य व्हायचं असतं. खऱ्या खोट्या प्रश्नांचं पारदर्शक संमेलन असतं. अजूनही त्यांच्यासाठी मी खूप काही करू शकतो असं त्यांना वाटतं. डोक्यावरचं आभाळ, पायाखालची जमीन यांची साथ जरूर असते. विचारावं तर रस्ता सांगणारे भेटतील, पण चालावं स्वतःलाच लागतं. तरीसुद्धा महाराजा रामाला, मगदूम अण्णाप्पाला, असहाय्य सुरेशला, पराटाच्या सुभाषला नोकरी लावू शकलो नाही याचं शल्य आहेच. पराटाचा सुभाष कित्येकदा तरी भेटला मला, केवढी उमेद, केवढा उत्साह, तो वाया जाताना पाहून मनाला त्रास होतो. असहाय्यता की गरिबी, अण्णाप्पा 2 दिल्लीला आला. साहेबांच्या मागच्या भेटीत त्याच्याविषयी सांगितलं. त्यांच्याकडनं अलीकडे काही पत्र नाही. त्याला नोकरी मिळाली असेल का? 1 नोव्हेंबरात सकाळी दात घासताना बेल वाजली. दार उघडलं तर अण्णाप्पा, हातात ब्रीफकेस, पायात स्लिपर, चेहऱ्यावरच्या भावनांना नाव नाही.
3: ये ये आत ये. अचानक कसा आलास? ना पत्र ना निरोप, सगळं ठीक आहे ना?
4: सगळं बराबर आहे साहेब. तुम्ही बोलतात पण नोकरीचं काम अजून झालं नाही. साहेबांना भेटलो होतो दुसऱ्यांदा.
3: अरे पण पत्रानं कळवायचं नाही का? एवढा लांबचा प्रवास, अंगात स्वेटर नाही, आजारी पडलास तर? ही दिल्लीची थंडी साधी नसते.
4: नाही साहेब, तुमची एक शिफारस हवी होती साहेब.
3: अरे पण कागद पोस्टाने पाठवायचा होतास, एवढा खर्च करून का आलास?
4: नाही साहेब, आऊजा म्हणाली. घरातले तर तुम्हाला माहीतच आहेत, शेतातनं काही येत नाही.
0: मी शिफारसीच्या पूर्ण विरुद्ध, तरीही शिफारसी देत राहतोच, कदाचित लोकांच्या तात्पुरत्या समाधानासाठी. पण ही फसवणूकच नाही का? शिफारसी असणाऱ्या सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तर आजची बेकारी दिसलीच नसती. शिफारस घेणारा प्रत्येक जण बाकीच्यांच्या शिफारसी असतात हे पालुपत घेऊनच येतो. सरकारमध्ये एवढे महत्त्वाचे निर्णय घेतो पण शिफारसी द्याव्यात का या विषयावर हो किंवा नाही हा निर्णय घेणं जमत नाही. मनाविरुद्ध मीही शिफारसी देत राहतो. मला कोणाची शिफारस होती? विद्यानिकेतनात गेलो तेव्हा, शंकर शेट मिळवली तेव्हा, डेप्युटी कलेक्टर परीक्षेत पहिला आलो तेव्हा, IFS होऊन जपानला पोस्टिंग झालं तेव्हा. पुढे जाणाऱ्याला, माहीत नसणाऱ्यांना रस्त्यांना सामोरं जावं लागतं, पण हे कुणाला सांगावं? तरीही परिचयाचे रस्ते माणसाला बांधून ठेवतात आणि प्रत्येक नवीन रस्ता कालांतराने परिचयाचा होतो. माझ्या बाबतीत रस्ते एवढ्या झपाट्यानं बदलत गेलेत, इतक्या नवनवीन रस्त्यांना सामोरं जावं लागलं की काही वेळेला नवीन रस्त्यांबद्दलचं नैसर्गिक कुतूहलसुद्धा जाणवलं नाही. टोक्योत पहिल्या दिवसाला रस्ता चुकणं केवढ्या सहजपणे सहन केलं. खरं तर रस्ता चुकलो त्यामुळे त्रास व्हायच्याऐवजी मजा वाटली, पुरेपूर उपभोगला तो आनंद. 8 सप्टेंबर 1984, तब्बल 8 तासाच्या प्रवासानंतर विमान टोक्योजवळच्या नरिता विमानतळावर उतरलं. जपानला जाण्यापूर्वी जपानविषयी इतकं वाचलं होतं की आश्चर्य वाटलं नाही की धक्का बसला नाही. सगळीकडची टापटीप, टर्मिनलमध्ये चालण्यासाठी सरकते रस्ते, जाहिरातीतल्या किमोनो घातलेल्या आणि मंद स्मित करणाऱ्या जपानी रमणी, सोनीची मोठी जाहिरात, जणू एखादं मोठं पार्सल सरकवलं जावं तसा कुठल्याही परिणामांशिवाय पुढे सरकत होतो. कस्टमवालेही पुस्तकात वाचल्याप्रमाणे नम्र, हसतमुख, 20-एक मिनिटात सगळ्या फॉर्मॅलिटीज आटपून बाहेर पडलो. दूतावासाची गाडी उभी होती. नोगुची नावाचा ड्रायव्हर आणि दूतावासातील अताशे न्यायला आले होते. पूर्वपरिचयाच्या शहरात असल्यासारखे आम्ही गाडीत बसलो. अताशेला थोडंसं आश्चर्य वाटत होतं.
5: साहब, आप पहले कभी जापान आए थे क्या?
3: नहीं तो, पहली बार मैं भारत के बाहर आया हूं.
5: फिर आप कुछ क्यों नहीं कह रहे इन रास्तों के बारे में, एयरपोर्ट के बारे में, शहर के बारे में?
3: कदाचित जरुरीपेक्षा जास्त स्थिरावलो होतो मी या देशात, थोडस चाचरत मी बोललो. नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है. जरूर बताए इन सबके बारे में. वो क्या है, थोड़ी सी थकान आई है ना, सफर लंबा था इसलिए.
0: अताशेचा अर्थातच विश्वास बसला नव्हता. साहेब खोटं कसं बोलतील? सरावाने रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक इमारतीबद्दल, वास्तूबद्दल बोलू लागला तो. मी दगडी शांततेत ऐकू लागलो.
5: साहेब, रस्त्याच्या दोन्ही बाजूने ज्या भिंती आहेत ना, त्या स्टीलच्या बनवलेल्या आहेत. आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना रहदारीच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून बनवल्या आहेत. त्यांच्यात ध्वनी शोषून घेण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे फारसा आवाज या भिंतीपलीकडे जात नाही.
3: काय प्रगती केली या लोकांनी? लोह आपल्याच देशातून आयात करतात, इथं कसलीच नैसर्गिक साधनसामुग्री उपलब्ध नाहीये. मी खिडकी बाहेर पाहतो. आता मात्र थोडासा थकवा जाणवू लागला. गाडी एका पुलावरून जात होती.
0: आजूबाजूला सगळीकडे हिरवा गार परिसर होता. जिथं गाव किंवा घर किंवा वस्ती नव्हती, तिथं झाडच झाड. पुस्तकात लिहिलेलं आठवलं, जपानमध्ये अजूनही खूप वनसंपदा आढळते. जवळपास 65% जमिनी झाडाझुडपांनी व्यापल्या आहे. पण ही वनसंपदा नैसर्गिक नाही, बरीच मानवनिर्मित आहे. खूप डोंगराळ आणि सहजासहजी न पोचता येणाऱ्या या भागांमधली वनराई सोडली तर बाकी सगळी जंगलं ही माणसानं स्वतः निर्माण केली आहेत. गाडीत बसून पेंगुळलो त्यातच हळूहळू तोक्याचं काँक्रीट जंगल जवळ यायला लागलं. गाडीचा वेग कमी होत होता, वाहनांची गर्दी वाढत होती. संध्याकाळी 5:30 वेळ, हलका पाऊस पडून गेला असावा. जणू गडबडीत आंघोळ करून तोक्यो आमच्या स्वागताला सज्ज झालं होतं. शिंजुकूत दूतावासानं ठरवलेल्या घरापर्यंत जायला 6:30-7 वाजलेत. तासभरात गाडी पिकअप करायला येईल असं सांगून सोहोनवी ड्रायव्हर आणि गाडी अदृश्य झाली. तासभरात गाडी परत आली. हातपाय धुवून 6-7 किलोमीटर अंतरावर सोहोनवीच्या घरी जेवायला जायचं होतं. जेवण संपल्यानंतर सोहोनवीनं भुयारी रेल्वेच्या कुदानशिता स्टेशनवर मला सोडलं. शिंचकू स्टेशनवर 4 नंबरच्या गेटवर खत्री तुम्हाला न्यायला येतील. हां म्हणून सोहोनवीचा निरोप घेतला. तेव्हा रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. शिंजुकूत उतरलो तर कुठल्या तरी मायानगरीत पोहोचल्यासारखं तिथलं वातावरण होतं. गजबजलेली दुकानं, माणसांची प्रचंड ये जा, विविध रंगी दिवे आणि एखाद्या शहरासारखं प्रचंड स्टेशन. 4 नंबरचं प्रवेशद्वार कुठेच दिसेना. काही लोकांना इंग्रजीतून 4 नंबरचं गेट कुठे म्हणून विचारलं. सगळ्यांनीच वाकरी मासेन, सुबी मासेन, माफ करा माहीत नाही असं काहीतरी बडबडून पलायन केलं. थोडासा गोंधळून गेलो पण घाबरून जाण्यासारखं काहीच वाटलं नाही. खरं तर रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून लोक फिरतायत याचीच गंमत वाटली. जणू सकाळ झाल्यासारखी लगबगीनं लोक चालत होती. मी शक्य असेल त्याला विचारत होतो. शेवटी कंटाळा यायला लागला. थोडंसं धाडस करून जवळून जाणाऱ्या एका तरुणीला वेअर इज द पोलीस स्टेशन म्हणून विचारलं. तिला कदाचित दया आली असावी. ती शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये मला घेऊन गेली. इंग्रजीत त्यांना मी माझी कहाणी सांगितली. पत्ता दाखवून घरापर्यंत जाण्याचा रस्ता सांगा असं सांगितलं, विनवलं. मला समजवून सांगायला जेवढा त्रास होत होता त्यापेक्षा समजवून घ्यायला त्यांना जास्त त्रास होत होता. सहनशीलता आणि कठोर परिश्रमासाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या जपानी पोलिसांना पहिल्याच दिवशी जेरीस आणण्याचं समाधान सह्याद्रीच्या या पुत्राला मिळायला लागलेलं होतं. एका मराठ्याला समजवून घ्यायला 3-3 जपानी पोलीस प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझ्या टोक्योतील नवीन घराचा पत्ता देऊन स्वतःच्या पुस्तकातले नकाशे ढुंडाळत बसलेल्या त्यातल्या एकानं पेन्सिल एका चौकोनावर ठेवून विजय मुद्रेने पाहिलं.
6: कोणाचं घर आहे?
5: माझेच.
0: त्यांना एकदम हसू फुटलं. स्वतःच्या घराकडे जायचा रस्ता शोधणारा हा माणूस त्यांना अजब वाटला असेल. टोक्योतील हा माझा पहिला दिवस आहे हे त्यांना सांगूनही समजेना.
6: हे तर मिस्टर ग्रोवरचे घर आहे. हो हो, तुमच्या रेकॉर्डमध्ये ग्रोवरचंच घर असणार. आजपासून त्या घरात मी राहणार आहे. मला त्या घराचा रस्ता दाखवा.
0: चर्चा करण्यात अर्थ नाही हे ओळखून पोलिसांनी पेन्सिलनं एका कागदावर नकाशा काढला. पोलीस स्टेशनपासून घरापर्यंतचा तपशीलवार रस्ता दाखवला. मला घेऊन भुयारी रेल्वेच्या 100 दरवाजांपैकी एका दरवाजावर आणून सोडलं. पुन्हा रस्ता समजवून सांगितला. मी आभार मानून निघालो. 50 पावलं चालून पुन्हा अडखळलो. कुणाला तरी नकाशा दाखवून पुढे जावं असा विचार केला पण सहज मागे पाहिलं. पहिल्यांदाच चालायला लागलेल्या पोराला मायेनं मागून पाहत असणाऱ्या आईसारखा तो पोलीस तिथंच उभा राहून माझ्याकडे पाहत होता. त्यानं थांब तिथंच अशा अर्थाने खूण हातानेच केली. पळतच शेजारच्या सायकल स्टँडला लावलेली सायकल घेतली आणि क्षणार्धात माझ्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर मात्र रस्ता समजवून सांगण्याच्या ऐवजी घरापर्यंत मला पोहोचवणं त्याला सोपं वाटलं. रोज गार्डनजवळ येऊन थांबलो. मी घर ओळखलं, त्याला भारतीय पद्धतीने नमस्कार केला. तोही हसून नमस्ते बोलला. पहिल्यांदाच त्याला माहीत असलेल्या एकमेव हिंदी शब्दाचा त्याने उपयोग केला. हसून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पहिल्याच रात्री पोलीस संरक्षणात घरी पोहोचण्याचा मान मला मिळाला होता. त्यानंतरच्या काळात टोक्योच्या रस्त्यांची ओळख इतकी चांगली झाली की अतिपरिचयात अवज्ञा व्हायची वेळ आली. अर्थात जपानी भाषेचं ज्ञान त्याला मुख्यतः जबाबदार होतं. दूतावासातील सहकारी कुठेही जायचं असलं की फोनवरून रस्ता विचारून घ्यायचे. फक्त रस्ता माहीत नाही म्हणून मित्रांबरोबर फिरायला किंवा पिकनिकला जायची पाळी कित्येकदा आली. जपानी मित्रही कधी कधी या रस्ता परिचयाचं कौतुक करायचे. कोल्हापुरात जसं वांगी बोळ, भेंडी गल्ली, गंजी माळ, पिवळावाडा, ताटापलीकडची तालीम या सगळ्या गोष्टी कारवीरकरांना आश्चर्य वाटावे एवढ्या तपशीलवार माहीत आहेत. तसंच टोकियोचं सुद्धा झालं माझं. शितामाची, निप्पोरी, सेनगोकू, सुमाको अशी एदोनकरांना एदो टोकियोचं 19व्या शतकातलं नाव. सहजासहजी न सापडणारी ठिकाणं हाताच्या तळव्यावर असल्यासारखी वाटतात. रहदारी प्रचंड, त्यामुळे अड्रस्त्यांची माहिती खूप करून घेतली. एकदा मात्र या ज्ञानाची कसोटी लागली, तीही टोकियोतल्या टॅक्सीवाल्याबरोबर. त्या दिवशी शिंजिकूतल्या एका स्टुडिओत रेकॉर्डिंग आटपून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यमला 6:30 विमान गाठायचं होतं. रेकॉर्डिंग संपलं तेव्हा 4:30 होते. विमानतळावर जायला कमीत कमी एक तास, विमान सुटायच्या 1/2 तास आधी तिथे जाणं आवश्यक होतं, म्हणजे निदान 5 निघणं आवश्यक. मी सुब्रमण्यमला घरी चहा घेऊन जायचा आग्रह केला तेव्हा ड्रायव्हरने मात्र वेळ पुरणार नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं,
6: वेळ आहे पण मी सांगेल त्या रस्त्याने माझा पाठलाग करावा लागेल. नाखुशीने तो तयार झाला. त्याच्यातला तज्ज्ञ ड्रायव्हरचा अहम दुखावला होता. मी आणि सुब्रमण्यम माझ्या गाडीत बसलो. टॅक्सी ड्रायव्हर आमचा पाठलाग करू लागला. झिंझुकू, सेंदागाया आणि अबोमाया करून 12 मिनिटात त्याला आझाबूच्या आमच्या घरापर्यंत नेला. 10-11 मिनिटात चहा वगैरे करून राहिलेल्या 10 मिनिटात गप्पाही झाल्या. 1/2 तासात म्हणजे बरोबर 5 सुब्रमण्यमला टॅक्सीत बसवले तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरनेही दाद दिली. रस्त्याचे हे असे आहे, जुने आणि नवे सगळेच आपले होऊन जातात. टोकियोत सुमिदा नदीच्या पुलावरून गाडी चालवताना सिग्नलला अचानक थांबावे, क्षणभर थकवा घालवण्यासाठी डोळे गार मिटावेत आणि तेवढ्यात पंचगंगेच्या पुलावरून हिरव्यागार रानासमवेत पन्हाळ्याला जाणारा रस्ता मनात चमकून जावा असं कितीदा तरी झाले आहे. खूप उशीर होतोय. रंकाळ्यावरची गर्दीही कमी झाली, परिसर शांत. फक्त पॅलेसवरचे लाईट्स, दूर तलावापलीकडच्या वसाहतीचे दिवे चमचम करताहेत. तलावापलीकडचं ते झाड अजून असेल का? 3-4 मीटर उंचीचे ते झाड तलावात छानपैकी वाकून प्रतिबिंब बघत असल्यासारखं वाटायचं. पिंपळासारखी पसरट पानं आणि निळ्या रंगाची फुलपाखरी फुलं. नंतरच्या काळात वनस्पतीशास्त्र जाणणाऱ्या कितीतरी मित्रांना त्या झाडाचं वर्णन करून नाव विचारलं होतं. कुणालाच नाव आठवत नव्हतं, सांगताही येत नव्हतं. मुख्य म्हणजे निळ्या रंगाची फुलं. त्यांच्यातल्यात फार थोड्यांनी पाहिली होती. बहुतेकांनी पुस्तकात पाहून सांगतो असं आश्वासन दिलं. त्या झाडाच्या नावासारखंच त्या झाडाखाली फुललेलं नातंही त्यांना अनभिज्ञ होतं. आम्ही दोघं पहिल्यांदा तिथंच भेटलो. त्या दिवशी झाडाखाली निळ्या फुलांचा सडा पडला होता. इतरत्र बसण्यापेक्षा फुलांच्या या गालिचावरच बसलो. तेव्हा निळा माझा आवडता रंग होता. समोर निळं पाणी, वरती निळं आकाश आणि ह्या गालिचा. आजचा दिवस निळा दिसतोय, तिनं दचकून स्वतःकडे पाहिलं. निळ्या साडीकडे माझं पहिल्यांदाच लक्ष गेलं. मी बोलायच्या आत तीच म्हणाली,
7: तुमच्यातल्या कवीला जाग नका करू बरं. कुठकुठले रंग त्याला दिसतील काही सांगता येणार नाही.
6: बर बर, माझ्या कविता तुला आवडत नाहीत हे मला माहीत आहे. आपण आज सगळं गद्य बोलू, अगदी साध रंगविहीन.
7: तसं नव्हे, तुमचं सदान कदा हे अर्थ काढणं सुरू असतं. तुमच्या कविता मला आवडतात हो. चला आपण विषय बदलू.
6: तेच बरं, सांग बघू या झाडाचं नाव काय.
7: मी तरी असलं झाड पाहिल्याचं मला आठवत नाही. झाली का सुरू तुमची सामान्य ज्ञानाची चाचणी? IAS परीक्षेला तब्बल 6 आहेत. आतापासून ज्ञानसंपदा सुरू झालेली दिसते.
6: हे बघ, उठ सूट, आयएएस वरून चिडवू नकोस बरं, एक दिवस कलेक्टर म्हणून येईल आणि तुला अटक करून नेईन.
7: पकडायला पोलीस येतो, कलेक्टर नव्हे.
6: हे मलाही माहित आहे, मी सावरून म्हटलं. तसं नव्हे, हाताखालच्या लोकांना सांगून तुला अटक करायला लावीन. बरं ते जाऊ दे, या झाडाचं नाव माहीत नाही, हे मान्य का करत नाहीस तू?
7: हो मान्य, या झाडाचं नाव मला ठाऊक नाही, पण मी आता जाहीर करते की या झाडाचं नाव आजपासून निलांबरी राहील, निदान आपल्या दोघांसाठी. तुम्हाला आवडणारा निळा रंग, निळा आकाश म्हणजे अंबर, अंबर म्हणजे वस्त्र, म्हणजेच माझी निळी साडी आणि हे सगळं आकाश पांघरून बसलेली मी, निलांबरी.
6: मी फक्त कविता करतो, तू कविता बोलतेस, तू कविता आहेस साक्षात कविता. पहिल्यांदाच पॅलेसच्या कॉरिडॉर मध्ये भेटलो तेव्हा फक्त नजरानजर झाली होती. कादंबऱ्यात लिहितात त्याप्रमाणे संपूर्ण शरीरात एक सूक्ष्म संवेदना विजेच्या हलक्या धक्क्यासारखी क्षणभर चमकून गेली. वह्या पुस्तके घेऊन आम्ही पांगलो. वर्गात पुन्हा नजरांची टक्कर झाली. एक नवीन स्फुल्लिंग पडल्यासारखी कविता लिहायला लागलो. त्या सगळ्या कविता ताज्या फुलांसारख्या होत्या. लायब्ररीत पुस्तकांबरोबर त्यातली एक कविता तिच्याकडे गेली म्हणजे पाठवली. पुस्तकाबरोबर परतले ते एक लांब लचक पत्र. कित्येक महिने पत्रापत्री सुरूच. एक संवाद सुरू होता. छोट्या मोठ्या गोष्टी, मित्रांची भांडणं, मैत्रिणींचे स्वभावविशेष, शिकवताना सरांच्या लकबी, सगळ्या गोष्टी व्यक्त करायला एक नवे माध्यम मिळाले. संमेलनाच्या कला आणि क्रीडांच्या निमित्ताने भेटायची संधी मिळायला लागली. सध्या कॅन्टीनमध्ये ग्रुपनं वडा सांबार, मिसळ, चहा होऊ लागला. गप्पांना नवनवीन निमित्त मिळू लागली. पत्रांचा ओघ सुरू होताच पण त्या पत्रांना नवीन दिशा मिळाली. जणू एका नवीन रस्त्यावरून एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली. एवढ्याशा छोट्या कॉलेजात फुलत असणारी ही सुरम्य बाग लोकांच्या नजरेस भरायला लागली. नकळत संकोचाचे आवरण आमच्यात येऊन उभे टाकले. भेटी फक्त कॉलेजच्या बाहेर होऊ लागल्या. विद्यापीठाच्या परिसरात खांडेकरानं, वाशीनाक्यावर घोरपडेनं, शारदासमोर कुलकर्णीनं आणि माळी कॉलनीत सुषमानं पाहिलं. जणू सगळ्या शहरात पाहण्यासारखे आम्हीच होतो. सरांनीही पाहिलं असणार. एकदा बसमध्ये कसबेकरही भेटला. सगळ्या कॉलेजला आमच्या तथाकथित प्रेम प्रकरणाची माहिती असणार. तासाच्या मध्येच प्राचार्यांनी पिरियडनंतर बोलावलंय असा निरोप मिळाला. काय करावे बरं, शंकेने मन व्याकुळ. प्राचार्यांकडे गेलो. आधी येऊ का सर?
8: ये बैस. काय अभ्यास वगैरे कसा काय चाललाय? हा महत्वाचं वर्ष आहे कॉलेजच्या दृष्टीनेही आणि तुझ्या दृष्टीनेही.
6: ठीक चाललंय अभ्यास सर. तुमच्या अपेक्षांना उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करीन सर, मी विश्वासपूर्वक बोललो. सरांना थांगपत्ता लागू द्यायचा नाही असं मी ठरवूनच टाकलं होतं.
8: तुझ्याविषयी मला पूर्ण खात्री आहे, पण काही लोक काही प्राध्यापक म्हणतात तुझे अभ्यासाकडे लक्ष कमी आहे.
6: सरांनी मला बरोबर पकडलं होतं आणि तरीही सर योग्य शब्दांच्या शोधात होते. एरवी शब्दांवरती पकड असणारे सर एकही शब्द बेसावतपणे जाऊ नये याची काळजी घेत होते. सर थोडं थांबल्याचं पाहून मी माझं शस्त्र काढलं. सर माझे ट्युटोरियल्सचे मार्क्स पहा, माझा अटेंडन्स तपासा, टर्मिनल्सचे मार्क्स बघा, मी सगळ्या विषयात प्रथम आहे सर. सरासरी 70 जास्त मार्क्स आहेत मला.
9: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. रामकृष्ण हरी. आयुष्याचा प्रवास सुखदुःखांचे हेलकावे खात होत असतो. कधी जीवन डोंगराच्या उतारासारखं वेगानं खाली ढकलतं, तर कधी कठीण चढणीवर आपल्या श्वासाची परीक्षा बघतं. चढ चढताना थकायचं नाही आणि उतरायच्या मोहात जास्त वेग घेऊन स्वतःवरचा ताबा सुटू द्यायचा नाही. हीच खरी समज व हीच खरी परिपक्वता असते. निस्वार्थीपणे जगण्याचं ठरलं की मग जीवाला जीव देणारी माणसंही या प्रवासात भेटत जातात. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आहेत यावर सुख अवलंबून असतं.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जागतिक सिंह दिन. जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या सिंहाचं रक्षण करण्यासाठी, त्याच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. सिंह हा केवळ सामर्थ्याचं प्रतीक नाही, तर तो निसर्गाच्या परिसंस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जागतिक जैव इंधन दिन. पारंपरिक खनिज तेलाला पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर योग्य पर्याय शोधण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. 10 ऑगस्ट 1893 रोजी सर रुडॉल्फ डिझेल यांनी पहिल्यांदा शेंगदाण्याच्या तेलावर डिझेल इंजिन यशस्वीरित्या चालवून विज्ञानात नवा इतिहास रचला होता. आज भारताच्या कामगार चळवळीचे नेते आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या महानायकाची जयंती आहे. भारतरत्न व्ही गिरी, भारताचे चौथे राष्ट्रपती आणि थोर कामगार नेते वराहगिरी व्यंकट गिरी यांची आज जयंती. त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला आणि भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोलाचं योगदान दिलं. 1975 त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. आजचा मनभावन सुविचार. आज जागतिक सिंह दिनाच्या निमित्तानं आणि सोमवारच्या नव्या ऊर्जेसाठी घेतलेला एक अत्यंत प्रेरणादायी विचार. जंगलातला सर्वात मोठा प्राणी हत्ती असतो.

सर्वात उंच प्राणी जिराफ असतो आणि सर्वात वेगवान प्राणी चित्ता असतो. तरी सुद्धा राजा मात्र सिंहच असतो, कारण सिंहाकडे सर्वात मोठा गुण असतो अढळ आत्मविश्वास आणि धाडस. यशासाठी ताकदीपेक्षा तुमचा स्वतःवरचा विश्वास अधिक महत्वाचा असतो. आणि आजची बोधकथा. एका जंगलात एका सिंहाचं लहान पिल्लू आपल्या आईपासून लांब गेलं आणि मेंढ्यांच्या कळपात पोहोचलं. मेंढ्यांनी त्या पिल्लाचे संगोपन केलं. ते पिल्लू मेंढ्यांसोबत मोठं झालं, त्यांच्यासारखंच बॅ बॅ ओरडू लागलं आणि लहान सहान प्राण्यांना पाहून सुद्धा घाबरायला लागलं. त्याला वाटायचं की तो सुद्धा एक मेंढीच आहे. एक दिवस त्या जंगलात एका मोठ्या आणि प्रौढ सिंहाने प्रवेश केला. तो जेव्हा मेंढ्यांच्या कळपाजवळ आला तेव्हा सर्व मेंढ्या घाबरून पळू लागल्या. त्याच्यासोबतच ते सिंहाचं पिल्लू सुद्धा घाबरून पळत होतं. ते पाहून त्या मोठ्या सिंहाला खूप नवल वाटलं. त्याने त्या लहान सिंहाला पकडलं आणि जवळच्या तलावाकाठी नेलं. मोठ्या सिंहाने पाण्यातील दोन्ही प्रतिबिंब दाखवत विचारलं, बघ तू मेंढी आहेस की माझ्यासारखा सिंह? त्या लहान पिल्लानं पाण्यात पाहिलं आणि त्याला जाणीव झाली की तो मेंढी नसून जंगलाचा राजा सिंह आहे. त्याच क्षणी त्याने घाबरणं सोडून दिलं आणि एक मोठी डरकाळी फोडली ज्याने संपूर्ण जंगल हादरून गेलं. तात्पर्य हेच, आज सोमवारच्या दिवशी ही गोष्ट खूप मोठा संदेश देते. आपण अनेकदा नकारात्मक वातावरणात राहून स्वतःची ताकद विसरून जातो आणि किरकोळ संकटांना घाबरत असतो. आजच्या दिवशी तुमच्या मनातली भीती बाजूला सारा, तुमच्यातील सिंहाला ओळखा आणि आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. तेव्हा श्रोते हो, आज सोमवार आहे. बऱ्याच लोकांना सोमवारी कामावर जायचा किंवा अभ्यासाचा कंटाळा येत असतो, पण विचार करा, हा सोमवार तुमच्यासाठी एक कोरा कागद घेऊन आलाय ज्यावर तुम्ही तुमच्या कष्टाने यशाची नवी गोष्ट लिहू शकता. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग RJ शुभांगी सोबत.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.
1: नमस्कार श्रोतेहो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात, तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
2: 10 ऑगस्ट श्रीराम समर्थ. अनुसंधान चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ. ज्यास पाहिजे असे हित त्याने ऐकावी माझी मात. जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत. मला रामभक्ता वीण काही सत्य सत्य जगी कोणी नाही. जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही. पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वीण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली. तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण. मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास. आनंदाने राहावे जगात. अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी. व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला. मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामा पडते न माना सुख हाच माझा आशीर्वाद. माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत. मी असो कुठे तरी मी तुम्हापासून नाही दूर या साक्ष रघुवीर. तुमच्या आनंदात माझे अस्तित्व जाणं. दुःखी होऊन न करावे प्रमाण. तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कट्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला. माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास. शेवटी सांगणे तुम्हा एकच वाही नामा वाचून दूर कधी न राही. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे रामकृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख. सदा राहावे समाधानी नको सुख दुःख काळजीचा देश. माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण. सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण तसे आपण वागावे जाण. नामा पडते तुझे न मानावे एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती. ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर लढो वृत्ती. मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार. न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण. कृपा करील गुणन काया गुंतवावी प्रपंचात. मन असावे

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणु अणुत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही। आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म ह्या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझा मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: खूप बरं वाटलं. दगडाचा असा खडबडीत स्पर्श हाताला होऊन कित्येक वर्ष लोटली होती, पण हा सगळा परिसरच केवढा बदललाय. चारी बाजूला वाढलेली वस्ती, तलावापलीकडे दूरवर दिसणारे दिवे, लांबपर्यंत पसरलेलं बंदिस्त कुंपण, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ आणि आयताकार बागांचे तुकडे, कडक शिस्तीत उभी असणारी फुलं, पानं आणि रोपटी, पावभाजीपासून कुर्मापुरीपर्यंत सगळं काही विकणारे स्टॉल, लोकांची गर्दी, सगळं केवढं वेगळं. फक्त या चबुतऱ्याच्या दगडांचा स्पर्श अगदी तसाच, अगदी तसाच आहे. आणि कदाचित समोरचं पाणी, नाही पाणीही बदललं असणार. पावसाळा, उन्हाळा, कितीतरी ऋतू येऊन गेलेत मधल्या काळात. डुबुक असा समोरच्या पाण्याचा आवाज, कोणीतरी लहान दगड टाकला असावा, अंधारातही दिसत नाही. लहानपणी केसापाच्या विहिरीत काठावरून छोटे छोटे दगड टाकत बघत बसायला केवढी मज्जा यायची. पृष्ठभागावरचे कवच उघडून दगड पाण्यात प्रवेशल्यानंतर हलत डुलत खाली जायचा, सळकण सुळकी मारून कधी तोच दगड 7-8 फूट पाण्याखालून पकडून वरती फेकत असू, कधी कधी दगड सापडायचा नाही, झुकांडी देऊन आधीच्या पाण्याच्या तळाशी गेलेला असायचा. हसू आलं सहजच, आठवणींचं या दगडासारखंच असतं, कधी सहज सापडतात, कधी झुकांडी देतात, भूतकाळात सुळकी मारून परत पकडावं, भूतकाळात सुळकी मारून पकडावं तर एखाद्या दगडाचा कांगोरा हाताला जखम करतो. पाण्यात ना ती जखम दिसते, ना डोळ्याचं ओलेपण. आपण मात्र काही घडलंच नाही असं दाखवून पोहत राहतो. पोहायची अशी ओढ सदैव का बरं वाटावी आपल्याला? का बोलवतं सदैव हे पाणी आपल्याकडे? पाणी म्हटलं की कितीतरी गोष्टी सहज नजरेसमोर येतात. गर्भवतीसारखी फुलून जाणारी पावसाळ्यातली पंचगंगा, झोपेत ऐकू येणारा पावसाच्या कौलांचा आवाज, गावातलं तळं, मसुरीतला केम्स्टी आणि निक्कोजवळचा केनोन धबधबा, टोक्यो टॉवरवरनं दिसणारा टोक्यो बे, मुंबईचा मुसळधार पाऊस, कन्याकुमारीतलं एकाच वेळी 3 महासागरांचं भेटणं आणि समोरचा रंकाळा. मनाची सुद्धा गंमत आहे. केवढ्या झपाट्यानं साता समुद्रापलीकडून येऊन पुन्हा समोरच्या पाण्यावर स्थिरावलं ते. आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असंच काही ना काही विचारांचं तांडव माजलं असेल का? दिव्यांचा प्रभाव वाढत चाललाय. भेळपुरीच्या दुकानांवरचे फ्लड लाईट्स पाठीमागून अंगावर, पाण्यावर फक्त सावल्या हलताना दिसतात. एका अर्थानं मन पाण्यासारखं आणि आठवणी त्या सावल्यांसारख्या. खऱ्याचा फक्त आभास. कित्येदा तरी याच रस्त्यावरनं चालत होतो, कित्येदा म्हणण्यापेक्षा बरोबर 4 वर्ष. दसरा चौकातनं सकाळी 6:30 सायकल निघायची, वाटेतला प्रत्येक कोपरा परिचयाचा झालेला होता. CPR च्या कोपऱ्यात सकाळी धुणं धुणारी म्हातारी, शुक्रवारातला जांभळ्या देत चौकीत बसलेला पोलीस, नळावरनं ठुमकत पाणी भरून परतीच्या प्रवासात असणारी गवळण. गवळण हे ग्रुपनं ठेवलेलं नाव, एक वात्सल्यपूर्ण हात घागरीवर तर दुसरा लांबसडक बोटांचा हात तरंगत असायचा. कंबर थोडी वाकलेली, थोडी संधी मिळाली असती तर नृत्यांगना सहज झाली असती. अर्थातच हेही ग्रुपचंच म्हणणं. पुढे गंगावेशीत आनंदवनमधली मिसळ, नागोजी हायस्कूल ओलांडल्यावरचा चढ भयंकर वाटायचा. बऱ्याचदा उतरून चालायचो, मग टॉवर, कॅन्टीन, सायकल पार्क, पॅलेसमध्ये शिरणं, लेक्चर्स, 12 वाजता परतीचा प्रवास, पुन्हा तोच रस्ता. एकदा सॉक्रॅटिस क्लब संपल्यावर निघायला उशीर झाला. रस्त्यावर मी एकटाच. रस्ता ओलांडून 1-2 ऊस तोडले, एका हाताने ऊस खात दुसऱ्या हाताने सायकल पकडून चाललो होतो. ऊन असह्य होत होतं, खाली बघून चालावं लागत होतं. 4 आण्याचं नाणं दिसलं, थांबलो, नाणं उचललं, चालू लागलो. गुराळही सुरूच. 50 फुटावर पुन्हा 8 आण्याचं नाणं दिसलं, आजूबाजूला बघत थांबलो, उचललं, खिशात टाकलं, चालू लागलो. पुन्हा 20 पैशाचं नाणं, उचललं, चालू लागलो. हा योगायोग, चमत्कार की काही योजना? परमेश्वर छप्पर फाडून देतो म्हणतात म्हणून वर पाहिलं, आकाश तसंच अभेद्य निरभ्र होतं. टॉवर येईपर्यंत तब्बल 5.5 रुपयाचा गल्ला जमला होता. म्हणजे 2 कटवडे सांबार, 2 चहा. कोल्हापुरी कटाच्या कल्पनेनं तोंडाला पाणी सुटलं, नाहीतर पोट केव्हापासून भुकेनं कोकलत होतच. टॉवरजवळचा उतार आला, राहिलेला ऊस फेकून द्यावा, सायकलवरनं टांग मारावी आणि हॉस्टेल गाठावं अशा विचारात असतानाच समोर एका म्हातारीनं लक्ष वेधून घेतलं. कुणीतरी खास कलाकारानं परिश्रमपूर्वक तिचा चेहरा बनवला असावा. बोलका, सुरकुत्यांचं साम्राज्य, पिंजून गेलेले केस, खरं तर कवितेचा विषय. म्हातारी काहीतरी शोधत असावी. तुरुतुरू चालत होती, थांबलोच. क्षणार्धात डोक्यात प्रकाश पडला, जवळ गेलो, म्हटलं,
1: आजीबाई, हे घ्या तुमचे पैसे, 5.5 आहेत, मोजून घ्या, कमी पडले तर पुन्हा शोधतो, नक्की मिळतील.
0: म्हातारीला कमी दिसत असावं.
2: 5.5 होते लेकरा, औक्षवंत हो.
0: तिच्या आवाजातला खोलपणा आतड्यापर्यंत पोहोचला. लुगड्याला कमरेजवळ गाठ घालून ठेवलेले पैसे एक एक करून केव्हा पडले याची तिलाही कल्पना नव्हती. गंगावेशीत बसमध्ये चढली तेव्हा लक्षात आलं, पैसे नाहीतच. म्हातारी लगबगीने परतली पैशाच्या शोधात.
1: कुठे जायचं आजीबाई, मी सोडतो तुम्हाला.
2: कशाला त्रास घेतोस रे लेकरा, जाईन चालत गंगावेशीत, तिथनं शिरोलीची बस पकडीन. पोरीचं बाळटपण हाय, जीवाला शांती नाही, लवकर जायला पाहिजे.
0: म्हातारीला हट्टाने सायकलीवर बसवलं पुढच्या बाजूला, हँडल धरायला लावलं आणि
2: हळू पोरा हळू.
0: ती हळू म्हणत असतानाच गंगावेशीत पोहोचलो. दुतर्फा सगळे लोक हसत होते. माझ्या आणि म्हातारीच्या गप्पा सुरूच होत्या. पोरं बाळं, लेखी सुना, जनावरं, शेणकूट, चारा पाणी सगळं बोलून संपलं. बस लागली होती, म्हातारीला बसमध्ये बसवलं. उतरू लागलो तेवढ्यात म्हातारीनं जवळ बोलवलं, दोन्ही हात गालावरनं फिरवले आणि स्वतःच्या गालाजवळ नेले. बोटं मोडली, तिचे डोळे वाहत होते. मलाही भरून आलं. तिचा खोल आवाज आणि हातांचा खडबडीत स्पर्श आमच्या नात्याला फक्त हा रस्ताच साक्षी होता. कुठे असेल म्हातारी आता? असेल तरी का? ते रहस्यही याच रस्त्याला माहीत असेल कदाचित. आणि तिची लेख, तिचं ते बाळणपण ठीक झालं असेल ना? सायकलीवरून म्हातारीच्या पांढऱ्या केसात अडकलेली काडी दिसत होती. वाऱ्याने आणि सायकलच्या वेगानं काडी हलत होती. मी मुद्दाम काढली नाही. सायकलवरनं उतरलो तेव्हा ती काडी नव्हती. हे पाणी आणि हा रस्ता यांच्यामधून ये जा करीत होतो, याचा अर्थ काय? तेव्हासारखं आता काहीच नाही, या दगडाच्या खडबडीत स्पर्शाशिवाय. ते तरी कशावरनं खरं? मीही बदललो नाही का एवढ्या वर्षात? पायात सदा सर्वकाळ बूट, अधूनमधून पांढऱ्या केसांचं दर्शन, 2-2 वर्षात गावाचं दर्शन नाही, 2 पोरांचा बाप, जगभर भटकणं. कोण करतं हा बदल? आपण स्वतः? नियती? निसर्ग? मनाविरुद्ध किती? मनासारखं किती? अलीकडच्या प्रत्येक भेटीत रंकाळ्याला एकदा तरी पूर्ण प्रदक्षिणा घालायची असा निश्चय करूनही वेळेअभावी जमलं नाही. म्हणजे वेळ नसतो असं नाही, पण भेटायला लोक येतात, लोकांना कौतुक वाटतं. आपला एक माणूस पुढे गेला, खूप पुढे गेला म्हणून. कधी टोकियोत तर कधी दिल्लीत राहतो, जगभर भटकतो, फार हुशार वगैरे वगैरे. कुणाला नोकरी हवी असते, कुणाला मुलाखतीचं बोलवणं हवं असतं, कुणाला परवाना, कुणाला अमुक तमुक सदस्य व्हायचं असतं. खऱ्या खोट्या प्रश्नांचं पारदर्शक संमेलन असतं. अजूनही त्यांच्यासाठी मी खूप काही करू शकतो असं त्यांना वाटतं. डोक्यावरचं आभाळ, पायाखालची जमीन यांची साथ जरूर असते. विचारावं तर रस्ता सांगणारे भेटतील, पण चालावं स्वतःलाच लागतं. तरीसुद्धा महाराजा रामाला, मगदूम अण्णाप्पाला, असहाय्य सुरेशला, पराटाच्या सुभाषला नोकरी लावू शकलो नाही याचं शल्य आहेच. पराटाचा सुभाष कित्येकदा तरी भेटला मला. केवढी उमेद, केवढा उत्साह, तो वाया जाताना पाहून मनाला त्रास होतो. असहाय्यता की गरिबी, अण्णाप्पा 2 दिल्लीला आला. साहेबांच्या मागच्या भेटीत त्याच्याविषयी सांगितलं. त्यांच्याकडनं अलीकडे काही पत्र नाही. त्याला नोकरी मिळाली असेल का? 1 नोव्हेंबरात सकाळी दात घासताना बेल वाजली. दार उघडलं तर अण्णाप्पा, हातात ब्रीफकेस, पायात स्लीपर, चेहऱ्यावरच्या भावनांना नाव नाही.
3: ये ये आत ये. अचानक कसा आलास? ना पत्र ना निरोप, सगळं ठीक आहे ना?
4: सगळं बराबर आहे साहेब. तुम्ही बोलतात पण नोकरीचं काम अजून झालं नाही. साहेबांना भेटलो होतो दुसऱ्यांदा.
3: अरे पण पत्रानं कळवायचं नाही का? एवढा लांबचा प्रवास, अंगात स्वेटर नाही, आजारी पडलास तर? ही दिल्लीची थंडी साधी नसते.
4: नाही साहेब, तुमची एक शिफारस हवी होती साहेब.
3: अरे पण कागद पोस्टाने पाठवायचा होतास, एवढा खर्च करून का आलास?
4: नाही साहेब, आऊजा म्हणाली. घरातले तर तुम्हाला माहीतच आहेत, शेतातनं काही येत नाही.
0: मी शिफारसीच्या पूर्ण विरुद्ध, तरीही शिफारसी देत राहतोच, कदाचित लोकांच्या तात्पुरत्या समाधानासाठी. पण ही फसवणूकच नाही का? शिफारसी असणाऱ्या सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तर आजची बेकारी दिसलीच नसती. शिफारस घेणारा प्रत्येक जण बाकीच्यांच्या शिफारसी असतात हे पालुपत घेऊनच येतो. सरकारमध्ये एवढे महत्त्वाचे निर्णय घेतो पण शिफारसी द्याव्यात का या विषयावर हो किंवा नाही हा निर्णय घेणं जमत नाही. मनाविरुद्ध मीही शिफारसी देत राहतो. मला कोणाची शिफारस होती? विद्यानिकेतनात गेलो तेव्हा, शंकर शेट मिळवली तेव्हा, डेप्युटी कलेक्टर परीक्षेत पहिला आलो तेव्हा, IFS होऊन जपानला पोस्टिंग झालं तेव्हा. पुढे जाणाऱ्याला माहीत नसणाऱ्यांना रस्त्यांनाच सामोरं जावं लागतं, पण हे कुणाला सांगावं? तरीही परिचयाचे रस्ते माणसाला बांधून ठेवतात आणि प्रत्येक नवीन रस्ता कालांतराने परिचयाचा होतो. माझ्या बाबतीत रस्ते एवढ्या झपाट्याने बदलत गेलेत, इतक्या नवनवीन रस्त्यांना सामोरं जावं लागलं की काही वेळेला नवीन रस्त्यांबद्दलचं नैसर्गिक कुतूहलसुद्धा जाणवलं नाही. टोक्योत पहिल्या दिवसाला रस्ता चुकणं केवढ्या सहजपणे सहन केलं. खरं तर रस्ता चुकलो त्यामुळे त्रास व्हायच्याऐवजी मजा वाटली, पुरेपूर उपभोगला तो आनंद. 8 सप्टेंबर 1984, तब्बल 8 तासाच्या प्रवासानंतर विमान टोक्योजवळच्या नरिता विमानतळावर उतरलं. जपानला जाण्यापूर्वी जपानविषयी इतकं वाचलं होतं की आश्चर्य वाटलं नाही की धक्का बसला नाही. सगळीकडची टापटीप, टर्मिनलमध्ये चालण्यासाठी सरकते रस्ते, जाहिरातीतल्या किमोनो घातलेल्या आणि मंद स्मित करणाऱ्या जपानी रमणी, सोनीची मोठी जाहिरात, जणू एखादं मोठं पार्सल सरकवलं जावं तसा कुठल्याही परिणामांशिवाय पुढे सरकत होतो. कस्टमवालेही पुस्तकात वाचल्याप्रमाणे नम्र, हसतमुख, 20-एक मिनिटात सगळ्या फॉर्मॅलिटीज आटपून बाहेर पडलो. दूतावासाची गाडी उभी होती. नोगुची नावाचा ड्रायव्हर आणि दूतावासातील अताशे न्यायला आले होते. पूर्वपरिचयाच्या शहरात असल्यासारखे आम्ही गाडीत बसलो. अताशेला थोडंसं आश्चर्य वाटत होतं.
5: साहब, आप पहले कभी जापान आए थे क्या?
3: नहीं तो, पहली बार मैं भारत के बाहर आया हूं.
5: फिर आप कुछ क्यों नहीं कह रहे इन रास्तों के बारे में, एयरपोर्ट के बारे में, शहर के बारे में?
3: कदाचित जरुरीपेक्षा जास्त स्थिरावलो होतो मी या देशात, थोडस चाचरत मी बोललो. नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है. जरूर बताए इन सबके बारे में. वो क्या है, थोड़ी सी थकान आई है ना, सफर लंबा था इसलिए.
0: अताशेचा अर्थातच विश्वास बसला नव्हता. साहेब खोटं कसं बोलतील? सरावाने रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक इमारतीबद्दल, वास्तूबद्दल बोलू लागला तो. मी दगडी शांततेत ऐकू लागलो.
5: साहेब, रस्त्याच्या दोन्ही बाजूने ज्या भिंती आहेत ना, त्या स्टीलच्या बनवलेल्या आहेत. आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना रहदारीच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून बनवल्या आहेत. त्यांच्या ध्वनी शोषून घेण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे फारसा आवाज या भिंती पलीकडे जात नाही.
3: काय प्रगती केली या लोकांनी? लोह आपल्याच देशातून आयात करतात, इथं कसलीच नैसर्गिक साधनसामुग्री उपलब्ध नाही आहे. मी खिडकी बाहेर पाहतो. आता मात्र थोडासा थकवा जाणवू लागला. गाडी एका पुलावरून जात होती.
0: आजूबाजूला सगळीकडे हिरवा गार परिसर होता. जिथं गाव किंवा घर किंवा वस्ती नव्हती, तिथं झाडच झाड. पुस्तकात लिहिलेलं आठवलं, जपानमध्ये अजूनही खूप वनसंपदा आढळते. जवळपास 65% जमिनी झाडाझुडपांनी व्यापल्या आहे. पण ही वनसंपदा नैसर्गिक नाही, बरीच मानवनिर्मित आहे. खूप डोंगराळ आणि सहजासहजी न पोचता येणाऱ्या या भागांमधली वनराई सोडली तर बाकी सगळी जंगलं ही माणसानं स्वतः निर्माण केली आहेत. गाडीत बसून पेंगुळलो त्यातच हळूहळू तोक्याचं काँक्रीट जंगल जवळ यायला लागलं. गाडीचा वेग कमी होत होता, वाहनांची गर्दी वाढत होती. संध्याकाळी 5:30 वेळ, हलका पाऊस पडून गेला असावा. जणू गडबडीत आंघोळ करून तोक्यो आमच्या स्वागताला सज्ज झालं होतं. शिंजुकूत दूतावासानं ठरवलेल्या घरापर्यंत जायला 6:30-7 वाजलेत. तासभरात गाडी पिकअप करायला येईल असं सांगून सोहोनवी ड्रायव्हर आणि गाडी अदृश्य झाली. तासभरात गाडी परत आली. हातपाय धुवून 6-7 किलोमीटर अंतरावर सोहोनवीच्या घरी जेवायला जायचं होतं. जेवण संपल्यानंतर सोहोनवीनं भुयारी रेल्वेच्या कुदानशिता स्टेशनवर मला सोडलं. शिंचकू स्टेशनवर 4 नंबरच्या गेटवर खत्री तुम्हाला न्यायला येतील. हां म्हणून सोहोनवीचा निरोप घेतला तेव्हा रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. शिंजुकूत उतरलो तर कुठल्या तरी मायानगरीत पोहोचल्यासारखं तिथलं वातावरण होतं. गजबजलेली दुकानं, माणसांची प्रचंड ये जा, विविध रंगी दिवे आणि एखाद्या शहरासारखं प्रचंड स्टेशन. 4 नंबरचं प्रवेशद्वार कुठेच दिसेना. काही लोकांना इंग्रजीतून 4 नंबरचं गेट कुठे म्हणून विचारलं. सगळ्यांनीच वाकरी मासेन, सुबी मासेन, माफ करा माहीत नाही असं काहीतरी बडबडून पलायन केलं. थोडासा गोंधळून गेलो पण घाबरून जाण्यासारखं काहीच वाटलं नाही. खरं तर रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून लोक फिरतायत याचीच गंमत वाटली. जणू सकाळ झाल्यासारखी लगबगीनं लोक चालत होती. मी शक्य असेल त्याला विचारत होतो. शेवटी कंटाळा यायला लागला. थोडंसं धाडस करून जवळून जाणाऱ्या एका तरुणीला वेअर इज द पोलीस स्टेशन म्हणून विचारलं. तिला कदाचित दया आली असावी. ती शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये मला घेऊन गेली. इंग्रजीत त्यांना मी माझी कहाणी सांगितली. पत्ता दाखवून घरापर्यंत जाण्याचा रस्ता सांगा असं सांगितलं, विनवलं. मला समजवून सांगायला जेवढा त्रास होत होता त्यापेक्षा समजवून घ्यायला त्यांना जास्त त्रास होत होता. सहनशीलता आणि कठोर परिश्रमासाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या जपानी पोलिसांना पहिल्याच दिवशी जेरीस आणण्याचं समाधान सह्याद्रीच्या या पुत्राला मिळायला लागलेलं होतं. एका मराठ्याला समजवून घ्यायला 3-3 जपानी पोलीस प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझ्या टोक्योतील नवीन घराचा पत्ता देऊन स्वतःच्या पुस्तकातले नकाशे ढुंडाळत बसलेल्या त्यातल्या एकानं पेन्सिल एका चौकोनावर ठेवून विजय मुद्रेने पाहिलं.
5: कोणाचं घर आहे?
3: माझेच.
0: त्यांना एकदम हसू फुटलं. स्वतःच्या घराकडे जायचा रस्ता शोधणारा हा माणूस त्यांना अजब वाटला असेल. टोक्योतील हा माझा पहिला दिवस आहे हे त्यांना सांगूनही समजेना.
5: हे तर मिस्टर ग्रोवरचे घर आहे. हो हो, तुमच्या रेकॉर्डमध्ये ग्रोवरचंच घर असणार. आजपासून त्या घरात मी राहणार आहे. मला त्या घराचा रस्ता दाखवा.
0: चर्चा करण्यात अर्थ नाही हे ओळखून पोलिसांनी पेन्सिलनं एका कागदावर नकाशा काढला. पोलीस स्टेशनपासून घरापर्यंतचा तपशीलवार रस्ता दाखवला. मला घेऊन भुयारी रेल्वेच्या 100 दरवाजांपैकी एका दरवाजावर आणून सोडलं. पुन्हा रस्ता समजवून सांगितला. मी आभार मानून निघालो. 50 पावलं चालून पुन्हा अडखळलो. कुणाला तरी नकाशा दाखवून पुढं जावं असा विचार केला पण सहज मागे पाहिलं. पहिल्यांदाच चालायला लागलेल्या पोराला मायेनं मागून पाहत असणाऱ्या आईसारखा तो पोलीस तिथंच उभा राहून माझ्याकडे पाहत होता. त्यानं थांब तिथंच अशा अर्थाने खूण हातानेच केली. पळतच शेजारच्या सायकल स्टँडला लावलेली सायकल घेतली आणि क्षणार्धात माझ्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर मात्र रस्ता समजवून सांगण्याच्याऐवजी घरापर्यंत मला पोहोचवणं त्याला सोपं वाटलं. रोज गार्डनजवळ येऊन थांबलो. मी घर ओळखलं, त्याला भारतीय पद्धतीने नमस्कार केला. तोही हसून नमस्ते बोलला. पहिल्यांदाच त्याला माहीत असलेल्या एकमेव हिंदी शब्दाचा त्याने उपयोग केला. हसून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पहिल्याच रात्री पोलीस संरक्षणात घरी पोहोचण्याचा मान मला मिळाला होता. त्यानंतरच्या काळात टोक्योच्या रस्त्यांची ओळख इतकी चांगली झाली की अतिपरिचयात अवज्ञा व्हायची वेळ आली. अर्थात जपानी भाषेचं ज्ञान त्याला मुख्यतः जबाबदार होतं. दूतावासातील सहकारी कुठेही जायचं असलं की फोनवरून रस्ता विचारून घ्यायचे. फक्त रस्ता माहीत नाही म्हणून मित्रांबरोबर फिरायला किंवा पिकनिकला जायची पाळी कित्येकदा आली. जपानी मित्रही कधी कधी या रस्ता परिचयाचं कौतुक करायचे. कोल्हापुरात जसं वांगी बोळ, भेंडी गल्ली, गंजी माळ, पिवळावाडा, ताटापलीकडची तालीम या सगळ्या गोष्टी कारवीरकरांना आश्चर्य वाटावे एवढ्या तपशीलवार माहीत आहेत, तसंच टोकियोचं सुद्धा झालं माझं. शितामाची, निप्पोरी, सेनगोकू, सुमाको अशी एदोनकरांना एदो टोकियोचं 19व्या शतकातलं नाव. सहजासहजी न सापडणारी ठिकाणं हाताच्या तळव्यावर असल्यासारखी वाटतात. रहदारी प्रचंड, त्यामुळे अड्रस्त्यांची माहिती खूप करून घेतली. एकदा मात्र या ज्ञानाची कसोटी लागली, तीही टोकियोतल्या टॅक्सीवाल्याबरोबर. त्या दिवशी शिंजिकूतल्या एका स्टुडिओत रेकॉर्डिंग आटपून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यमला 6:30 विमान गाठायचं होतं. रेकॉर्डिंग संपलं तेव्हा 4:30 होते. विमानतळावर जायला कमीत कमी 1 तास, विमान सुटायच्या 1/2 तास आधी तिथे जाणं आवश्यक होतं, म्हणजे निदान 5 निघणं आवश्यक. मी सुब्रमण्यमला घरी चहा घेऊन जायचा आग्रह केला तेव्हा ड्रायव्हरने मात्र वेळ पुरणार नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं,
3: वेळ आहे पण मी सांगेल त्या रस्त्याने माझा पाठलाग करावा लागेल. नाखुशीने तो तयार झाला. त्याच्यातला तज्ज्ञ ड्रायव्हरचा अहम दुखावला होता. मी आणि सुब्रमण्यम माझ्या गाडीत बसलो. टॅक्सी ड्रायव्हर आमचा पाठलाग करू लागला. झिंझुकू, सेंदागाया आणि अबोमाया करून 12 मिनिटात त्याला आझाबूच्या आमच्या घरापर्यंत नेला. 10-1 मिनिटात चहा वगैरे करून राहिलेल्या 10 मिनिटात गप्पाही झाल्या. 1/2 तासात म्हणजे बरोबर 5 सुब्रमण्यमला टॅक्सीत बसवले तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरनेही दाद दिली. रस्त्याचे हे असे आहे, जुने आणि नवे सगळेच आपले होऊन जातात. टोकियोत सुमिदा नदीच्या पुलावरून गाडी चालवताना सिग्नलला अचानक थांबावे, क्षणभर थकवा घालवण्यासाठी डोळे गार मिटावेत आणि तेवढ्यात पंचगंगेच्या पुलावरून हिरव्यागार रानासमवेत पन्हाळ्याला जाणारा रस्ता मनात चमकून जावा असं कितीदा तरी झाले आहे. खूप उशीर होतोय. रंकाळ्यावरची गर्दीही कमी झाली, परिसर शांत. फक्त पॅलेसवरचे लाईट्स, दूर तलावापलीकडच्या वसाहतीचे दिवे चमचम करताहेत. तलावापलीकडचं ते झाड अजून असेल का? 3-4 मीटर उंचीचे ते झाड तलावात छानपैकी वाकून प्रतिबिंब बघत असल्यासारखं वाटायचं. पिंपळासारखी पसरट पानं आणि निळ्या रंगाची फुलपाखरी फुलं. नंतरच्या काळात वनस्पतीशास्त्र जाणणाऱ्या कितीतरी मित्रांना त्या झाडाचं वर्णन करून नाव विचारलं होतं. कुणालाच नाव आठवत नव्हतं, सांगताही येत नव्हतं. मुख्य म्हणजे निळ्या रंगाची फुलं. त्यांच्यातल्यात फार थोड्यांनी पाहिली होती. बहुतेकांनी पुस्तकात पाहून सांगतो असं आश्वासन दिलं. त्या झाडाच्या नावासारखंच त्या झाडाखाली फुललेलं नातंही त्यांना अनभिज्ञ होतं. आम्ही दोघं पहिल्यांदा तिथंच भेटलो. त्या दिवशी झाडाखाली निळ्या फुलांचा सडा पडला होता. इतरत्र बसण्यापेक्षा फुलांच्या या गालिचावरच बसलो. तेव्हा निळा माझा आवडता रंग होता. समोर निळं पाणी, वरती निळं आकाश आणि ह्या गालिचा. आजचा दिवस निळा दिसतोय, तिनं दचकून स्वतःकडे पाहिलं. निळ्या साडीकडे माझं पहिल्यांदाच लक्ष गेलं. मी बोलायच्या आत तीच म्हणाली,
6: तुमच्यातल्या कवीला जाग नका करू बरं. कुठकुठले रंग त्याला दिसतील काही सांगता येणार नाही.
3: बर बर, माझ्या कविता तुला आवडत नाहीत हे मला माहीत आहे. आपण आज सगळं गद्य बोलू, अगदी साध रंगविहीन.
6: तसं नव्हे, तुमचं सदान कदा हे अर्थ काढणं सुरू असतं. तुमच्या कविता मला आवडतात हो. चला आपण विषय बदलू.
3: तेच बरं, सांग बघू या झाडाचं नाव काय.
6: मी तरी असलं झाड पाहिल्याचं मला आठवत नाही. झाली का सुरू तुमची सामान्य ज्ञानाची चाचणी? IAS च्या परीक्षेला तब्बल 6 आहेत. आतापासून ज्ञानसंपदा सुरू झालेली दिसते.
3: हे बघ,
7: उठ सूट, आयएएस वरून चिडवू नकोस बर, एक दिवस कलेक्टर म्हणून येईल आणि तुला अटक करून नेईन.
6: पकडायला पोलीस येतो, कलेक्टर नव्हे.
7: हे मलाही माहित आहे, मी सावरून म्हटलं. तसं नव्हे, हाताखालच्या लोकांना सांगून तुला अटक करायला लावीन. बरं ते जाऊ दे. या झाडाचं नाव माहीत नाही, हे मान्य का करत नाहीस तू?
6: हो मान्य. या झाडाचं नाव मला ठाऊक नाही, पण मी आता जाहीर करते की या झाडाचं नाव आजपासून निलांबरी राहील, निदान आपल्या दोघांसाठी. तुम्हाला आवडणारा निळा रंग, निळा आकाश म्हणजे अंबर, अंबर म्हणजे वस्त्र, म्हणजेच माझी निळी साडी आणि हे सगळं आकाश पांघरून बसलेली मी, निलांबरी.
7: मी फक्त कविता करतो, तू कविता बोलतेस? तू कविता आहेस साक्षात कविता. पहिल्यांदाच पॅलेसच्या कॉरिडॉर मध्ये भेटलो तेव्हा फक्त नजरानजर झाली होती. कादंबऱ्यात लिहितात त्याप्रमाणे संपूर्ण शरीरात एक सूक्ष्म संवेदना विजेच्या हलक्या धक्क्यासारखी क्षणभर चमकून गेली. वह्या पुस्तके घेऊन आम्ही पांगलो. वर्गात पुन्हा नजरांची टक्कर झाली. एक नवीन स्फुल्लिंग पडल्यासारखी कविता लिहायला लागलो. त्या सगळ्या कविता ताज्या फुलांसारख्या होत्या. लायब्ररीत पुस्तकांबरोबर त्यातली एक कविता तिच्याकडे गेली म्हणजे पाठवली. पुस्तकाबरोबर परतले ते एक लांब लचक पत्र. कित्येक महिने पत्रापत्री सुरूच. एक संवाद सुरू होता. छोट्या मोठ्या गोष्टी, मित्रांची भांडणं, मैत्रिणींचे स्वभावविशेष, शिकवताना सरांच्या लकबी, सगळ्या गोष्टी व्यक्त करायला एक नवे माध्यम मिळाले. संमेलनाच्या कला आणि क्रीडांच्या निमित्ताने भेटायची संधी मिळायला लागली. सध्या कॅन्टीनमध्ये ग्रुपनं वडा सांबार, मिसळ, चहा होऊ लागला. गप्पांना नवनवीन निमित्त मिळू लागली. पत्रांचा ओघ सुरू होताच, पण त्या पत्रांना नवीन दिशा मिळाली. जणू एका नवीन रस्त्यावरून एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली. एवढ्याशा छोट्या कॉलेजात फुलत असणारी ही सुरम्य बाग लोकांच्या नजरेस भरायला लागली. नकळत संकोचाचे आवरण आमच्यात येऊन उभे टाकले. भेटी फक्त कॉलेजच्या बाहेर होऊ लागल्या. विद्यापीठाच्या परिसरात खांडेकरानं, वाशिनाक्यावर घोरपडेनं, शारदासमोर कुलकर्णीनं आणि माळी कॉलनीत सुषमानं पाहिलं. जणू सगळ्या शहरात पाहण्यासारखे आम्हीच होतो. सरांनीही पाहिलं असणार. एकदा बसमध्ये कसबेकरही भेटला. सगळ्या कॉलेजला आमच्या तथाकथित प्रेम प्रकरणाची माहिती असणार. तासाच्या मध्येच प्राचार्यांनी पिरियडनंतर बोलावलंय असा निरोप मिळाला. काय करावे बरं, शंकेने मन व्याकुळ. प्राचार्यांकडे गेलो. आधी येऊ का सर?
8: ये बैस. काय अभ्यास वगैरे कसा काय चाललाय? हा महत्वाचं वर्ष आहे कॉलेजच्या दृष्टीनेही आणि तुझ्या दृष्टीनेही.
7: ठीक चाललंय अभ्यास सर. तुमच्या अपेक्षांना उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करीन सर, मी विश्वासपूर्वक बोललो. सरांना थांगपत्ता लागू द्यायचा नाही असं मी ठरवूनच टाकलं होतं.
8: तुझ्याविषयी मला पूर्ण खात्री आहे, पण काही लोक काही प्राध्यापक म्हणतात तुझे अभ्यासाकडे लक्ष कमी आहे.
7: सरांनी मला बरोबर पकडलं होतं आणि तरीही सर योग्य शब्दांच्या शोधात होते. एरवी शब्दांवरती पकड असणारे सर एकही शब्द बेसावतपणे जाऊ नये याची काळजी घेत होते. सर थोडं थांबल्याचं पाहून मी माझं शस्त्र काढलं. सर माझे ट्युटोरियल्सचे मार्क्स पहा, माझा अटेंडन्स तपासा, टर्मिनल्सचे मार्क्स बघा, मी सगळ्या विषयात प्रथम आहे सर. सरासरी 70 जास्त मार्क्स आहेत मला.
9: श्रोत्या रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.